प्रयात छंद नमो सर माने समस्ती निधाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर पाले नमो सर्व गौणे नमो सर पौने अनंगी अनाथे न संगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे प्रपंगी परमाथे समस्ती बेभूते कलंकंग बिना ने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वरं परम रूपे नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र भाणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेक्षी अपरमी